तो ते बोलम अपनाई होई हे नुगे बुदुवा खाई बनुगे बारी भाई बोई बगो जाए पंखा खाई करो हाथ बोई मावले हे